पढ़ है बहु सिमरत सासुत जी, कर किरिया खट कर्म करंता, से भगत भले जन नानक जी, जो पावै मेरे हर भगवंता। तू आद पुरख अपरंपर करता जी, तुद जेवड अवर ना कोई, तू जुग जुग एको सदा सदा, तू एको जी तू निहचल करता सोई, तुद आपे पावै सोई वरतै जी, तू आपे करहै सो होई, तुद आपे

नमस्तंग लिखे नमस्तंग अकाये नमस्तंग अजाये नमस्तंग गंजे नमस्तंग अपंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग अकर्मं नमस्तंग अकर्मं नमस्तंग अनामं नमस्तंग अतामं नमस्तंग जीते नमस्तंग अपिते नमस्तंग बाहे नमस्तंग टाहे नमस्तंग अनिले नमस्तंग अनादे नमस्तंग छेदे नमस्तंग अगादे

नमस्तंग निकाय नमस्तंग अभूते नमस्तंग अजूपे नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निरपेशे नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे नमस्तंग निर्धाते नमस्तंग निर्गाते नमस्तंग निर्दूते नमस्तंग अभूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके नमस्तंग निर्तापे नमस्तंग तापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग असर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग अपंगे नमस्तंग गम्ये नमस्तस्त रम्ये नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग अमजवे नमस्तस्त जब्बे अदेशंग देशे नमस्तंग पेशे नमस्तंग निर्तामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वकूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवे नमस्तंग पिवे नमस्तंग अजन्मे नमस्तंग सुबन्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्दयाले नमस्तंग वर्णे नमस्तंग अमरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्वतंदे नमो सतवंदे नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसोखंग नमो सर्वपोखंग नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी छंद प्रसाद